0: इस महीने मन की बात कार्यक्रम में पश्चिम बंगाल के सुंदरबन की महिलाओं के सराहनीय कार्यों का उल्लेख किया था। हमारे संवाददाता ने बताया है कि सुंदरबन दुनिया का सबसे बड़ा मैंग्रोव वन और यूनेस्को की विश्व धरोहर स्थल है। घरेलू शेयर बाजार के संवेदी सूचकांक के आज दोपहर के कारोबार में वृद्धि दर्ज की गई। अंतिम समाचार मिलने तक सेंसेक्स 343 अंक बढ़कर 72,872 जबकि निफ्टी 37 अंक की वृद्धि के साथ 22,753 पर था। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर, सरकार ने यात्री वाहनों के लिए नए कॉरपोरेट औसत ईंधन दक्षता नियम अधिसूचित किए। इनका लक्ष्य 5 वर्षों में ईंधन दक्षता में 16% से अधिक सुधार करना। भारत और कतर ने भारत में $10 अरब की निवेश प्रतिबद्धता की प्रगति की समीक्षा की। मुक्त व्यापार समझौते की वार्ता को गति देने पर भी चर्चा। नेपाल में लगातार बारिश के कारण उत्तरी बिहार में बाढ़ की स्थिति गंभीर, 200 से अधिक गांव प्रभावित। जापान एशियाई खेलों में भारत ने आज कंपाउंड तीरंदाजी में 3 स्वर्ण और ट्रैप मिक्स टीम स्पर्धा में 1 स्वर्ण पदक जीता। 10 स्वर्ण सहित पदकों की संख्या 59 हुई। और गुवाहाटी में भारत ने वेस्टइंडीज के साथ दूसरे एक दिवसीय क्रिकेट मैच में टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: हे आकाशवाणीचं हैदराबाद केंद्र आहे। मध्यम लहरी 406.5 मीटर्स 738 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित करीत आहोत आजचा मराठी कार्यक्रम निशिगंध। सर्व रसिक श्रोत्यांना मेघना डबूचा सप्रेम नमस्कार। श्रोते हो, दर आठवड्याला सोमवारी आणि बुधवारी दुपारी 2:30 निशिगंध मराठी कार्यक्रम प्रसारित केला जातो आणि आज बुधवार। आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात आपण सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आज 30 सप्टेंबर आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन साजरा केला जातो। उद्देश हाच जगभरातील भाषांतरकार आणि भाषा व्यावसायिकांच्या कार्याचा सन्मान करणं, विविध देशांमध्ये शांतता सौहार्द आणि सहकार्य वाढवण्यात भाषांतर महत्वाची भूमिका बजावते आणि भाषा आणि संस्कृतीमधील अंतर कमी करतं। आणि श्रोते हो, याच आजच्या 30 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भाषांतर दिनानिमित्त प्रसारित करीत आहोत भाषांतराचं महत्व या विषयावर उज्ज्वला धर्म यांचं भाषण। ऐकूयात तर मग।
2: रसिका श्रोते हो, नमस्कार। इंटरनॅशनल ट्रान्सलेशन डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन या निमित्त भाषांतराचे महत्व या विषयावर मी माझे विचार थोडक्यात मांडत आहे। भाषांतराचं महत्व विशद करण्याआधी या दिवसाची थोडक्यात पार्श्वभूमी ती अशी। 30 सप्टेंबर हा दिवस बायबलचे लॅटिनमध्ये भाषांतर करणारे सेंट जेरोम यांच्या पुण्यतिथीचा दिवस, त्यांना भाषांतरकारांचे संरक्षक संत म्हणून ओळखलं जातं, त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो। 1991 इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटरने हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यास सुरुवात केली आणि 24 मे 2017 संयुक्त राष्ट्राच्या महासभेने ठराव संमत करून 30 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस म्हणून अधिकृतपणे घोषित केला। भाषांतरकार, दुभाषे आणि भाषा व्यावसायिकांच्या योगदानाचा सन्मान करणे, राष्ट्रांमध्ये संवाद सामंजस्य सहकार्य वाढवणे, जागतिक शांतता सुरक्षा आणि विकासात भाषिक व्यावसायिकांच्या भूमिकांची ओळख पटवणे, भाषिक आणि सांस्कृतिक अंतर कमी करून विविध संस्कृतींना जोडणे हे उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहेत। तसंच जगभरातील भाषांतर समुदायाची ओळख वाढवण्यासाठी आणि अनुवादाचं जागतिक महत्त्व मान्य करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्र हे अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश आणि जर्मन भाषांमधील अनुवादांसाठी दरवर्षी सेंट जेरोम अनुवाद स्पर्धा आयोजित करते।

प्रत्येक वर्षी या दिवसासाठी IFT म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स एक थीम निवडते. यावर्षीची थीम आहे भाषिक विविधता आणि भाषा हक्क समजले जाण्याची शक्ती, अर्थात लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी अँड लँग्वेज राईट्स, द पॉवर ऑफ बीइंग अंडरस्टूड. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाषांतराचं महत्त्व यावर विचार करताना मला असं लक्षात आलं की आपल्यासारखे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थायिक झालेले लोक दररोजच ही संकल्पना वापरत असतो. स्थानिक लोकांशी बोलताना आपल्या मनात मातृभाषेत चालत आलेले विचार आपण हिंदी, इंग्रजी किंवा स्थानिक भाषेत रूपांतरित करून त्या लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे त्या लोकांशी आपली नाळ अगदी सहजपणाने जुळते. तिथल्या समाजात आपण आपसूक मिसळून जातो. म्हणजे तसं म्हणायचं तर ग्रासरूट लेव्हलला, म्हणजेच अगदी प्राथमिक पातळीवर आपण सामान्य भाषांतरकार म्हणूनच काम करत असतो. यातला गमतीचा भाग सोडा, तरी एका भाषेतील साहित्याचा, विचारांचा दुसऱ्या भाषेत अनुवाद, रूपांतर, भाषांतर करताना त्या त्या समाजाची संस्कृती प्रवाहित होत राहते. इतकंच नव्हे तर मूळ प्रवाहाला या निमित्ताने अनेक उपप्रवाह येऊन मिळतात. हे होताना काही वेळा त्या दोन भिन्न संस्कृतींची इतकी छान सरमिसळ होते की त्या अगदी भगिनी असल्याप्रमाणे हातात हात घालून खेळीमेळीत पुढे जात राहतात. दोन्ही समाजातील लोकांना उन्नत करत राहतात. समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक उद्धृत करावासा वाटतो. तो असा आहे, 56 भाषा तितुके ग्रंथ आदि करुन वेदांत. 56 भाषा तितुके ग्रंथ आदि करुन वेदांत, या इतुकियांचा गहनार्थ एकची आहे. या इतुकियांचा गहनार्थ एकची आहे, म्हणजे जगात 56 भाषा आहेत, त्यामध्ये वेदांतासारखे अनेक महान ग्रंथ आहेत, पण या सर्व भाषांमधील अशा ग्रंथांचा सखोल आणि मूळ अर्थ अखेर एकच आहे. समर्थांच्या काळी अर्थातच अनुवाद, भाषांतर हे शब्द प्रचलित नव्हते. हा श्लोक त्यांनी मुख्यत्वे करून संस्कृतमधील गहन ज्ञान प्राकृत भाषेत आणण्याबद्दल लिहिला होता. अनुवाद किंवा भाषांतर कशासाठी करायचं? तर मूळ अर्थाचा गाभा समजावा म्हणून. याबद्दल स्पष्टता देताना परत समर्थांचाच दाखला देते. गी अर्थ पाहे अर्थरूप राहे होऊन या, होऊन या अर्थ सार्थक करावे रामदास भावे सांगत असे. उत्तम अनुवादासाठी सामान्यतः स्वच्छ काचेची किंवा अभिनेत्याची उपमा दिली जाते. काचेवर काही धूळ, घाण किंवा काही स्टिकर लावलं असेल तर तिचं अस्तित्व आपल्याला लगेच दिसून येतं. तसंच अनुवादकाचं अस्तित्व त्यातल्या उणिवांमुळे दिसावं, अन्यथा तो अदृश्य असावा असं त्यातले जाणकार म्हणतात. तसंच रंगभूमीवर काम करणारा अभिनेता हा जे काही बोलतो ते दुसऱ्या कोणीतरी लिहिलेलं असतं, पण ते त्याचंच आहे, मूळचंच आहे असं त्याला भासवायचं असतं. अनुवादक हाही बऱ्याच अंशी असाच असतो. अनुवाद करताना दोन पर्याय असतात, एक म्हणजे शब्दशः अनुवाद आणि दुसरा आशयाप्रमाणे. यापैकी आशयाला अनुसरून केलेल्या अनुवादाचं महत्त्व सांगताना प्रख्यात लेखक श्री म. माटे म्हणतात, एका कुपीतलं अत्तर दुसऱ्या कुपीत आलं आहे की नाही एवढंच भाषांतर करताना पाहावं. दोन्ही बाटल्यांची काच सारख्या प्रकारची आहे की नाही, सारख्या आकाराची आहे की नाही, अशा गोष्टींचा आग्रह धरू नये. तसं करण्यात काहीही अर्थ नाही. अनुवादाकडून अनुसर्जनाकडे हे प्रसिद्ध अनुवादिका लीना सोहोनी यांचं आत्मकथनपर पुस्तक. या पुस्तकातील मनोगताचा संपादित अंश मला वाचायला मिळाला. त्यातील संदर्भाप्रमाणे त्या मनोगतात म्हणतात की खरं तर मी अनुवादाला सुरुवात करण्यापूर्वी कोणताही कोर्स केला नव्हता. अनुवादाच्या तांत्रिक अंगाचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. माझी आजी दळू लागली आणि जात्यातून सरसर पीठ पडू लागलं की तिच्या गळ्यातून सहजपणानं ओवी बाहेर पडत असे. पाण्यात पडलं की आपोआप पोहायला लागावं
तसंच काहीसं माझं

0: ही अनुवादाच्या बाबतीत झालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनातले विचार सरळ साध्या पण स्पष्ट शब्दात कागदावर उतरवणे जमत होतं. बस एवढ्याच भांडवलावर मी स्वतःला साहित्याच्या या महासागरात खुशाल झोकून दिलं. मी भाषा शास्त्रज्ञ नाही आणि अनुवाद विज्ञानाची अभ्यासकही नाही. मला अनुवाद आपसूक जमत गेला आणि चुका करत करत मी शिकले, त्यातल्या खाचाखोचा समजून घेतल्या. गाठीला पूर्वानुभव शून्य होता, पण इंग्रजी भाषेबद्दल आपुलकी होती, त्यातील बारकाव्यांची पुरेशी समज होती. मुख्य म्हणजे आवड होती आणि मातृभाषा मराठीवर तर विलक्षण प्रेम होतं. लीलाताईंचे हे शब्द नक्कीच नवीन अनुवादकाला स्फूर्ती देणारे आहेत. प्रख्यात गायिका श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे यांनी मादाम क्युरी यांचं चरित्र केवळ स्वांत सुखाय एवढ्याचसाठी भाषांतरित केलं. ते करताना लिहिण्यातला आनंद त्यांना मिळाला. मूळ लेखिकेच्या लिखाणाची सुंदरता, त्या लिखाणाचा गाभा मराठीतून वाचावा या प्रेरणेने त्यांनी ते भाषांतर केलं आणि मग जवळच्या लोकांना ते खूप आवडलं. सर्व लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, हे चरित्र पोहोचलं पाहिजे म्हणून त्यांना ते पुस्तक रूपानं प्रसिद्ध करण्याचा आग्रह केला गेला. हे पुस्तक वाचताना भाषांतरकाराचा हाही एक पैलू बघायला मिळतो आणि भाषांतर करण्यामागची प्रेरणा अधोरेखित करतो. भाषांतर संकल्पनेचा विकास रोमन कालखंडापासून 20व्या शतकापर्यंत कसा होत गेला हे डॉक्टर अंजली सोमण यांनी सहसंपादित केलेल्या भाषांतर मीमांसा या पुस्तकात वाचायला मिळतं. भाषांतरामुळे प्रादेशिक साहित्याला जागतिक स्तरावर नेता येतं आणि विविध भाषांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवता येते. हे मौलिक काम करणाऱ्या भारतातील अनेक अनुवादकांची नावं सांगता येतील. साने गुरुजी, काका कालेलकर, भा रा भागवत, वसंत बापट, शांता शेळके, पु ल देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, जी ए कुलकर्णी, जेरी पिंटो, शांता गोखले, दीपा भारती, नवदीप सुरी, निरुपमा दत्त, अंजू मखीजा, रवींद्र गुर्जर, अशोक जैन, विजय देवधर, माधुरी पुरंदरे, रंगनाथ पाठारे, मुग्धा कुलकर्णी, ध्रुव भट्ट, महेश एलकुंचवार, शोभा डे, उमा कुलकर्णी, लीना सोहनी, यादी बरीच मोठी आहे. मी ही नावं एवढ्याकरता सांगितली की ह्यातली काही लक्षात ठेवून आपण त्या पुस्तकांचा शोध घेऊन वाचूया. भाषांतराचं महत्त्व विशद करताना शेवटी एका भाषांतरकाराचं आणि त्या ग्रंथाचं नाव घेतल्याशिवाय हे बोलणं पूर्ण होणार नाही. हे शब्दशः भाषांतराचं उदाहरण नाही, तर आशयाला धरून असणाऱ्या भाषांतराचं उदाहरण आहे. त्या ग्रंथाचं नावच भावार्थ दीपिका, अर्थात संत ज्ञानेश्वर यांनी केलेला भगवद्गीतेचा भावानुवाद. संस्कृत भाषेतील हे गहन तत्वज्ञान सोप्या प्राकृत भाषेत आणून या भाषांतरकाराने अनेकांची जीवने उजळली आहेत. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे सर्व मनुष्य मात्रांना तो जगण्याची योग्य दिशा दाखवत आहे. एखादा अनुवाद, भावानुवाद, भाषांतर हे काळाच्या कसोटीवर कसं टिकून राहतं आणि विश्व बंधुत्वाची जाणीव करून देतं याहून मोठं भाषांतराचं महत्त्व ते काय? आम्हा सामान्यांच्या जीवनात आनंद पसरविणाऱ्या, आम्हाला प्रगल्भ करणाऱ्या, जीवनाचं तारू न भरकटू देणाऱ्या जगातील अशा सर्व अनुवादकांना, रूपांतरकारांना, भाषांतरकारांना या निमित्ताने सादर सश्रद्ध प्रणाम.
1: श्रोते हो, आज 30 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भाषांतर दिनानिमित्त भाषांतराचं महत्व या विषयावर उज्ज्वला धर्म यांचं भाषण आताच आपण ऐकलं. श्रोते हो, निशिगंध मराठी कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या हैदराबाद केंद्र.

श्रोतेहो, झरे आणि डोळे यांना फक्त वाहणं माहीत असतं. फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे वाहतात कोणाच्या तरी आठवणीत. आणि येणाऱ्या व्यक्तीची वाट बघत बघत नकळत शब्द ओठावर येतात.

श्रोते हो, काही आवाज काळाच्या पडद्याआड जातात, पण काही शब्द कायम मनात घर करून राहतात. शांता शेळके. मराठी साहित्य विश्वातील एक कोमल, संवेदनशील आणि भावस्पर्शी नाव. कविता, गीते, लेखन आणि भाषांतर या सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या शब्दांनी महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. त्यांच्या लेखणीतून जन्मलेली गाणी आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहेत. शांता शेळके यांनी मराठी भाषेला फक्त सुंदर शब्द दिले नाहीत, तर भावना व्यक्त करण्याची नवीन ताकद दिली. त्यांच्या लेखणीत आईची माया, विरहाची वेदना आजही जगण्याचं सौंदर्य होतं. त्यांच्या कविता वाचताना, गाणी ऐकताना अनेकांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. ऐकूया शांता शेळके यांची ही एक रचना.